वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु
Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru, Vaihru,